Ja natuurlijk. Nana, kuch bhai raha tha hum na, sorry. एको कहावत छच एको कहावत लेकिन हम तनी खराब है तू बोल तू बोल तू बोले तो तैयार रही ले तब बोले ना